दाता करता आप तू तुस देवे करे पसाओ तू जानो सब सै दे सजन कवा कर संडू।